0: गिलास तुम कफा भी
1: हमको मनु का नातुक नवे अथो मार पेम सारा सारा जान दे रंग ते मिला तो बेचा कर लेती हो ते बाम मिसी सके ने तो कठान जान दे रंग बची चाले ने फाव ना ते वे अंधुआ बना रूफानी संबुला ना दिस अच्छा बाबा यो चिरे अंको आ रावत सो मिस पोतोरे रितु कुंबा पोतोरे जाम मजाका चिर मार मार मसापचापा
2: Olo firenena be dia be na vaka vaholana raisina fanajana ny tontolo iainana zao voalohany indrindra mba tsy manana ny toetrandro tsy mikorotana zany dia lasa ritra angamba dia manaraka izany finansena angamba ny jirama finansena bebe kokoa ie tena reny mihitsy ny ary ny important be amin'ilay resaka sécurité ohatra ny mody ariva ianao dia maizina be ny na hoe e resaka tuo zao zay mety tsaiko na hoe zay koa ny olana ny amin'izao hoe tsy mampatonga ny rano mety resaka fahasimbahana
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy.